Alhamdulillah, wassalatu wassalam ala rasulillah. Namadaki e namatang agulmen ada kurmuga farwatirumga sobum madama qiyame duhum agulmenna emme bodu kamiyabi libigen dane amal namada behigotu rasulullah sallallahu alaihi wasallam agulmenna bayan koddevani alaage amal tohge teren ena kuffawa kankamuge teren emme furtama qiyame duhum hisab billeve hushi namada behigotunne ए नमादु के हिसाब और अंगलों वेज कम अवाना मा ए ना कामयाब वे फलाहुली बिच्चे माने कि सुअर के गहुले रिकमगा ए ना वेगे हिंगेच्चे ए नमादुं मुनीवे मधु वेज कम अवाना मा नोत ए नमादु हिसाब करेवे इरुगा ए नमादु फुरिहम वेफानुआ कम अवाना मा ए ना कि गेल्ले निवे हलाकु वेफावा मिहिके फरुल नमात कामेदुगा हिसाब करेवी ए नमातोगा उनिकम वेवा कम अवाना मा दिन Allah subhanahu wa ta'ala wahi kurabhavai timan ilahuge alage sunne namadu taka bala e namadu takun faru namadu toge minvaru hama kurash ehinduga enage sunne namadu taka belevi e namadu takun enage unifaba furihama kurewe kamavvanama ekan kurewe efada halatigga agunmen namaduga hisabu kurewegen dairuga lobeti akhunna akhtunne faru fas namadu ege wagutuga adakuruma ekuga hama ehimme e namatoga unikamen uradane kamattaka algonmen e namatoga isfahuga kuruma sharuku refawa rawatib sunnetaka adivis duha namada adi hama ehimme reganduge vituriya mifada alukanta kurumuga algonmen farwatiriwan ebeje sunne namada ki algonmenge faru namaduga hunna unikan fubaddala de kamaka vuma ekuga hama ehemme farul namadan algonmenna libigenda warabodo hivvari kamuga vegenda enkamun algonmen farul namataka adi hama ea gulifawa sunnetan ada kurumuga farwa terwela wa ma hingawa wa akhir da'wana anil hamdulillah rabbil alamin assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh

वाशे तिमंखलेगे फानु अळुखं खुरव्वाखं कशवरी तिमंखलेगे फानुगे वेरि रसकलांगे आशे आदि तिमंखलेगे फानु इव्विस्फराते एकलांग्या शरीके नुकुरव्वमे।